0: आमगेल सगळे श्रोतृ बांधवांक कोंकणी मान्यता दिसाचे शुभेच्छा. मित्रांनो, आज तुम्ही पहिले ऐकतले कोंकणी मान्यता दिवस हे विषय बदल उलयतात कुमटाची श्रीमती दीपा नायक. मागीर कोंकणी समूह गीत ऐकतले. आज 20 ऑगस्ट कोंकणी मान्यता दिवस हे विषय बदल उलयतात कुमटाची श्रीमती दीपा नायक.
1: नमस्कार. तुमकां ओट्टू लोकांक गोत्त आशिल्लें म्हणकी आज ही कोंकणी मान्यता दिवस. सर्व कोंकणी आमी लोकांक एक अभिमानाचो दिवस. 20 ऑगस्ट हे कोंकणी मान्यता आमकां संविधानांतू मेळिल्ली 20 ऑगस्ट 1990 आनी 2 इसवींत. हाजे नंतर

तर प्रती वर्ष आमी हे दिवस आचरणे करताची. भारताचे संविधानांतले आठवे वेळेरी भारतीय जावन देशाचे 1000 भाषेपैकी 22 भाषाक राष्ट्रीय भाषा म्हणून मान्यता मिळल्या. हंतू आमगेल कोंकणी भाषा वरी एक. आम्ही वापरचे रुपयीच नोटा वैरी कोंकणी भाषेन बरयल्ला आसा. हो एक आमकां अभिमानाचो विषय. हे मान्यत मेळच्याक त्रास घेतील कोंकणी मोगीक, कोंकणी वातल्यांक, कोंकणी उलयतल्यांक, आत पसून कोंकणी सम्माळ मेळिल्ल्यांक आम्ही अभिनंदन करका. आत हांव तुमकां आमगेले कोंकणी भाषे बद्दल पयल सांगता आनी ताजे नंतर हे भाषेक मान्यत कशी मेळ्ळे म्हणून सांगता. कोंकणी ही सुंदर सुमधुर भाषा. ही आमगेली मातृभाषा. आमगेल जीवनांतू अति आवश्यक जावनो आसा. कोंकणी नवरसान समृद्ध आसा. आमगेल कोंकणीचे प्रतीक म्हळ्यार कोंकणी शिशुगीत, काव्य, काण्यो, कथाकथन, हुमाण्यो, होव्यो आनी सुभाषित. तुमकां हांव चार एक होव्यो म्हूण सांगता. दांते मांडया तांदुलु सेसया लक्ष्मीक बसया कारणाक सर्वदेवा पुसून कुलदेवू होडू तानी दिल्ली मण्णी कारणाक नांका गाला नत्तू फुल्लार पडली सावळी कांत इली बावली होकलाम गेली आमगेले वासरी तू आसा राशी वाटली हात भोरून पाटली यजमानीली. अशी अनेक साहित्य कोंकणींत आसा. हे ओटू थोड वर्ष पयले भरभराटी नाशिले. क्रमेण ते उणी जात गेले. हाचे विनाश जावचा ना म्हणू आत्मस्थित लोक प्रयत्न करत आसाची. आनी कोंकणी मान्यता दिवस ताजे प्रयुक्त कार्यक्रम बरी करताची. आमगेले कोंकणीचे सामर्थ्य सौंदर्य इतरे भाषे पसून पावचे काम आमी करका. कोंकणी लिपी ना म्हणू उगी उरच्याक ना. मराठी आनी गुजरातीक भाषेक वरी लिपी पयले नाशिले. त्यांनी देवनागरी लिपी स्विकारली. कोंकणी सुद्धा संस्कृतान उगम जालेले एक भाषा. मातृभाषा हे आवयले दूद आनी इतरे भाषा हे गायचे दूद म्हणून मनशा कडना. कित्याक की म्हळ्यार इतरे भाषा शिकचे आवश्यक जाल्यार मातृभाषा हे जिवनांतू प्रथम शिकचे भाषा. जपान देश आज सर्व क्षेत्रांतू मुखार आसा. त्यांनी 1868 ठरयिल्ले कसन म्हळ्यार विज्ञानांत मुखार येवच्याक तांगेल अनेक लोकांक शिक्षणा खातीर विविध देशांतू धाडले. ते पुर्ती करून ताणी आयिल नंतर तांकां आदेश दिल्ले की तुम्ही कसन शिकले पळय ते मातृभाषेन बरोवन काडका म्हणून. ताजे कारण म्हळ्यार ते शिक्षण सामान्य मनशाक वरी पावका. हे देशाचे सर्व क्षेत्रांतू मुखार येवच्याक एक कारण जालं. रवींद्रनाथ ठागोर हांकां तांगेल पुस्तक गीतांजलीक जागतिक नोबेल प्रायज मेळ्ळ्या. जाल्यार ते पुस्तक तांणी प्रप्रथम बरयल्ले मातृभाषा बंगालींतूची. तांगेल म्हणणी अशी आशिल् की मातृभाषेंत उरचे सहजता आनी सुंदरता इतरे भाषेंत बरयल्यार येना म्हूण. पयले कालांतू बायल तांगेल घरांतू कामा वेळारी होव्यो म्हण्यो म्हणताशिले. तांकां साहित्य बरोवचे प्रकाशन करचे कसनेय शक्य नाशिले. तांगेल ही प्रतिभा होव्य रुपान दिसून येत आशिल्ली. आमगेल परंपरागत करचे काम कसनेय ना. आजी सर्व कडेन मशीन आयल्या. जाल्यार आमगेल मालगडे पिकील भात कांडून तांदूळ करतना ते भारी कश्टाचे काम आनी वेळ वरी भरपूर जावक आशिल्ले. तेन्ना तांणी सान सान होव्यो रुपाचे गीत म्हणटाशिल्ले. सान चेडवांक कोड वखद घालतना वरी एक सान सान पद सांगताची. उदाहरणेक कारातेचे बी जरू नदी मका नाका तुका नाका आका कदी. चेडवांक नाणवचे पयले

लावका जाल्यारय दोन पंक्त्यो, नाणवका जाल्यारय दोन पंक्त्यो अशी प्रत्येक साहित्य हांगा दिसून येता. तेल लावका जाल्यारय तेत्ती रगडी बाळाक तेल रगडी, हाताक रगडी बाला फाटी रगडी अशी चेडवांक न्हिदोवका जाल्यारय खावोवका जाल्यारय मस्तीत पद म्हणटाची. आमगेले साहित्य लोकांना कोंकणी भाषे वरी नाटक, कहाणी, द्विपदी, त्रिपदी अशी मस्तीतली पद बरयल्याची. तंतू डॉक्टर दिनकर देसाई, डॉक्टर ज्योत्स्ना कामत, श्रीमती वनिता नायक, जयंत कायकिणी, गौरीश कायकिणी अशी मस्त लोक असाची. सुरग्या सर हे पुस्तकांतू डॉक्टर ज्योत्स्ना कामत म्हणताची, आमगेले कृषी प्रधान देश, आम्ही कोंकणी लोक भूदेवीले पूज करताची, ती शक्ती माता वरी वही. कुंभ म्हळ्यार संस्कृतांत भूमिकाय आणि कण म्हळ्यार मातिकाय. हज्ज वयल्यान कोंकणी शब्द तयार झालो. पहिले कालांत लग्न 5 दिवसाचे उरतशिले. तेन्ना लग्नाक जावकाशिले हप्पळ, ओडी, हेफुरा काम करतना बायलो शिपण्यो, होव्यो, अदगती हाक लागून त्रिपदी पद ओटू सांगून काम करताशिले. व संस्काराचे सगळे मंत्र होरे त होकल जोडीर उच्चारण करतात. होकलेन ग्रहप्रवेश करतना आणि लग्न जावन वतना तिका आवई उपदेश करता. तिका धुवेन गेलील घरा बरे करून संसार करका म्हणू इच्छू उरता. हे उपदेशावैरी डॉक्टर ज्योत्स्ना कामत हांनी होव्यो सांगल्या. उदाहरणेक गुरु लागे गर्व नका, उज लागे खेळू नका, खंचे लढाई तू मेळनाक धुवे, घरा दिवो लाई प्रीती सर्वांक तनुई, दिल्लील घरा मुकार हाडाई, एतना नेलारी वतन खांदेरी, हसत संसार करी खवा बरबरी, एतना नेलारी वतन खांद्यारी हसत संसार करी खवा बरबरी अश्यो होव्य मुखांतर सांगताशिले. आता तुमका कोंकणी भाषेक मान्यत कशी मेळ्ळी म्हणून सांगता. भारतांत कोंकणी भाषा अधिकृत जावन मान्यत मेळच्याक होराटो एक होड राजकीय सांस्कृतिक हाजे कोंडीशी जावन एक जोडण जावन आशिले. हांतू लीप वरी विवादू प्रादेशिक जावन राजकीय आणि कोंकणी एक प्रत्येक भाषवे म्हणून चर्चे चलत आशिले. मान्यताचे प्रमुख होराट अशी आशिल की ही एक कोंकणी भाषवे म्हणून. मस्त काळ पहिले विशेष जावन महाराष्ट्रांतूल थोडे प्रदेशांतू कोंकणी मराठी भाषेची एक उपभाषा मात्र ही स्वतंत्र भाष नाही म्हणून सुमार लोकांना वाद केलो. हे एक होड अडचणी जावन आशिले. गोवा आणि कर्नाटकाचे करावळींतू कोंकणी उलयतल लोकांना अशी वाद केल की कोंकणी हे एक भाषेक तागेले व्याकरण आणि शब्दकोशाचे भंडार असा म्हणून. हे भाषेक मस्त पैल धोरणू साहित्याचे परंपरे असा म्हणून. ही भाषा मराठी भाषेकिंत विंगड जावन विकास जातरी आशिले म्हणून अशी उठू वाद केलो. आणि ही कोंकणी भाषेक विशिष्ट सांस्कृतिक गुरुत्व असं म्हणून वरी सांगले. अशपुरा मस्तीतले वाद झालो. कडे कालाक भाषा शास्त्रज्ञ लोकांना कोंकणी एक स्वतंत्र भाषा म्हणून सपोर्ट केले. गोवांतू पोर्चुगीज लोकाले वसाहतुशाही आळविके कालांतू पोर्चुगीज भाषेक मस्त प्रोत्साहन मेळो. हाजेन स्थळीय भाषा आणि लिपी सगळे फाटी येवच्या लागले. पोर्चुगीज लोकाले आळविके आणि शिक्षणांतू कोंकणी भाषेचे स्थान मान कमी जावच्या लागले. मस्त गोवाचे विद्वान लोक पोर्चुगीज आणि मराठी भाषेकडे न गेले. थोडे कालानंतर हे चालती सरकारानं लोकल लिपी आणि भाषे उपयोगावरी निषेध घालो. अशी जावन कोंकणी भाषा दुर्बल जात गेली. कोंकणी ही भाषा मस्त लिपीवरी बरेल नाची. कोंकणी भाषेक लिपी नाम म्हणिले एक होड समस्या आशिले. देवनागरी लिपी, रोमन लिपी, कन्नड लिपी, मलयाळी लिपी, अरेबिक लिपी अशी विविध समुदायाच्या लोकांक विंगड विंगड लिपी बरयत आशिले. लिपी वैर विवाद. कोंकणी ही भाषा मस्त

0: लिपिवर बरयत शिले मणु मणिलेक होड़ समस्या शिले देवनागरी लिपि रोमन लिपि कन्नड लिपि मलयाली लिपि अरेबिक लिपि अशी विविध विविध समुदायच लोक विंगड विंगड लिपि बरयत शिले उदाहरणेक गोवाच अनेक कॅथोलिक लोक रोमन लिपिवरी बरयत शिले गोवाच हिंदू लोक जास्ती जाऊन देवनागरी लिपि उपयोग करत शिले कर्नाटकाचे कोंकणी उलयत लोक कन्नड लिपि वापरत शिले हाजी निमित्त हे भाषेक अधिकृत जाऊन प्रमाण करचे कष्ट झाले आज पासून हे लिपि एक सूक्ष्म विषय जाऊन असा 1961 पोर्चुगीज लोकांना गोवा सोडून वतना पुढे ना गोवा महाराष्ट्रा बरोबर विलीन जावकावे म्हणून एक चर्च झालो मस्तीतले मराठी लोकांना महाराष्ट्रा बरोबर विलीन जावका म्हणून सांगले जाल्यारी अनेक गोवाचे लोकांना अशी वाद केले की गोवा एक विशिष्ट विंगड गुरुत असा कोंकणी भाषा ते विशिष्ट गुरुताचे केंद्रबिंदू हे 1967 प्रसिद्ध अभिप्राय संग्रहाक कारण झाले गोवाचे अभिप्राय संग्रहांतू गोवाच्या लोकांना महाराष्ट्रा बरोबर विलीन जाऊचे नका म्हणून विरोध केलो आणि विरुद्ध जाऊन मत केले हे एक टर्निंग पॉइंट झाले म्हणजे हे कोंकणी भाषेक एक घट्टी रिकग्नायझेशन मिळे अनेक म्हणजे राजकीय जाऊन कोंकणी भाषेक मराठी सानो विंगड केले अनेक साहित्य आणि संस्कृतीची चळवळी अनेक लेखकांना कार्यकर्ते लोकांना आणि पत्रकर्ते लोकांना कोंकणी भाषेक मान्यता मिळका म्हणून मस्त होराट केला अंतू मुख्य संघटन म्हणजे कोंकणी भाषा मंडळी आणि अखिल भारत कोंकणी परिषद श्री रवींद्र केळकर प्रमुख साहित्य व्यक्ती जाऊन आशिले हांनी कोंकणीक आधुनिक साहित्याचे भाषे जाऊन उत्तेजन दिली आणि हांनी कोंकणीक अधिकृत स्थानमान गुरुत्व मिळका म्हणून मस्त प्रचार केलो 1987 गोवाचे अधिकृत भाषा कायदेंतू कोंकणी भाषेक एक होड जय मिळे देवनागरी लिपिंतू बरवचे कोंकणीक गोवाचे अधिकृत भाषा म्हणून घोषण केले हाजेन रोमन लिपि उपयोग करचे लोकांक एक असमाधान आशिलो भारतीय संविधानांतू मान्यते 1990 आणि 2 ऑगस्ट 20 लास्ट होड साधन मिळे कोंकणी भारताचे संविधानातले 8वे शेड्यूलांतू सेरपड केले भारत संविधानाचे 71वे तिद्दुपडींतू हे केले हे कोंकणी भारताचे राष्ट्रीय भाषेंत एक म्हणून गुर्त मिळो नेपाळी आणि मणिपुरी भाषेक परी हज निमित्त एक गुर्त मिळो कोंकणी भाषेक मान्यत मिळचे एक भावनात्मक चळवळी जाऊन आशिले किते की म्हणजे कोंकणी उलयतल लोकांक हे एक भाषा जाऊन नाशी एक संस्कृतीचे प्रदेशाचे गुर्त जाऊन आशिले हे चळवळी धर्म आणि भौगोलिक जाऊन लोकांक एक करच्याक एक कारण झाले हिंदू कॅथोलिक मुस्लिम गोवाचे कर्नाटकाचे आणि केरळाचे कोंकणी उलयतल्यांक एक केले इत ओटू त्रास काणू कोंकणी भाषेक मान्यत मिळल्यार वरी थोडेसे समस्या आज पासून असायची ते कसं की म्हणा रे रोमन आणि देवनागरी लिपी चर्चे मस्त इथले कडे प्रादेशिक उपभाषेचे उपयोग उन्नत शिक्षणांत आणि आडळितांत सीमित जाऊन उपयोग करता असायची ही कोंकणी भाषा मराठी कन्नड आणि इंग्लिश भाषेचे मस्त उपयोग जात असा हज्जाना बिगिनस कोंकणी भाषा फाटी येत असा मातृभाषा म्हळ्यारी श्वास घेवचकी पहिले जन्मा येवचकी पहिले आवयल गर्भांतू आयकल्ली मायची भाषा गाद्यो होव्यो म्हण्यो आचार विचार संप्रदाय सगळे माय भाषेक होंदून असा आम्ही गाव देश वेशू बदली केल्यार वरीची आमगेले श्वास उरपसनू आम्ही कोंकणी उलव्या कोंकणी मस्त मस्त जनाक पसरसुव्या रगरगांत धांवता कोंकणी घरघरांत उलव्या कोंकणी गांवगांवांत फुलव्या कोंकणी गांवगांवांत फुलव्या कोंकणी धन्यवाद
1: आतपर्यंत कोंकणी मान्यता दिवस हे विषय बदल उलयल्ले कुमटाची श्रीमती दीपा नायक.

आतपर्यंत कोंकणी समूह गीत ऐकले। हे आशिल्ले आयचे कोंकणी कार्यक्रम। मुखारले ब्रस्तराक सांजचे 5 वाजता तुमगेले आवडचे कोंकणी कार्यक्रम ऐकूंक विसर नाकात।

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
2: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
3: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
4: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
3: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
4: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
3: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवर। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
5: आकाशवाणी बेंगलुरु। ಇನ್ನು ಮುಂದೆ ಕೇಳಿ ಚನ್ನಪಟ್ಟಣ ತಾಲೂಕು ಬೇವೂರಿನ ಗೌರವ ಮತ್ತು ಸಂಗಡಿಗರಿಂದ ಸೋಬಾನೆ ಪದ. ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಎಫ್ಎಂ ಕಂಪನಾಂಕ 102.3 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್. ಜನಪದ ಸಂಗೀತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಮೊದಲಿಗೆ ವಾಣಿಜ್ಯ ಪ್ರಕಟಣೆ.
6: ನಿಮ್ಮ ಬಿಸ್ನೆಸ್ ಗ್ರೋ ಮಾಡೋಕೆ ರೆಡಿನಾ? ನಿಮ್ಮ ಬಿಸ್ನೆಸ್ ನ ಗ್ರೇಟರ್ ಹೈಟ್ಸ್ ಗೆ ತಗೊಂಡು ಹೋಗಿ.
7: ಅಪ್ ಟು 85% LTV ಯೊಂದಿಗೆ ಮಣಪುರಂ IGL ಗೋಲ್ಡ್ ಲೋನ್ ನಲ್ಲಿ ಫಂಡ್ಸ್ ಪಡೆಯೋದು ಈಗ ತುಂಬಾ ಸುಲಭ.
6: ನಿಮ್ಮ ಬಿಸ್ನೆಸ್ ಗಾಗಿ ಅಪ್ ಟು 5 crore ರುಪೀಸ್ ಲೋನ್.
7: ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಇಂದ ಗ್ರೋ ಆಗಿ ನಿಮ್ಮ ಗೋಲ್ಸ್ ರೀಚ್ ಮಾಡಿ. ಮಣಪುರಂ ನಿಮ್ಮ ಬಿಸ್ನೆಸ್ ಗ್ರೋ ಮಾಡಲು ಜೊತೆಗಿರುತ್ತೆ. ಮಣಪುರಂ ಫೈನಾನ್ಸ್ ಲಿಮಿಟೆಡ್, ಮೇಕ್ ಲೈಫ್ ಈಸಿ.